सुनै सेख पीर पातशाह, सुनै अंधे पावे राह, सुनै हाथ होए असगाह, नानक भगतां सदा विगाह, सुनै दुख।

लाग गले सुन बिनती मेरी हाँ वारी मुख फेर प्यारे करवट दे मोको काहे कुमारे।